0: एवरेस्ट
1: लेट्स गो स्लोली मृत्युंजय
2: मृत्युंजय
3: मृत्युंजय
1: वृषभ
4: वृषभ
1: ध्वज
4: ध्वज
1: सो वृषभ द भ इज अगेन द भ विद द बी एच एंड ध्वज इज अगेन विद ध ह
5: ध्वज इज अस द ध
1: वृषभ ध्वज
4: वृषभ ध्वज
1: वृषभ ध्वज वृषभ ध्वज Try to pronounce after me. Vrishabhadvaja.
5: Snažte se vyslovovat jako já.
1: Vrishabhadvaja. Vrishabhadvaja.
4: Vrishabhadvaja.
1: Vrishabhadvaja.
4: Vrishabhadvaja.
1: Vrishabhadvaja.
4: Vrishabhadvaja.
1: Vrishabhadvaja.
4: Vrishabhadvaja.
1: Mrityunjay Vrishabhadvaja Shulina.
4: मृत्युंजय वृषभध्वज शूलिनि
1: गंगाधर
4: गंगाधर
1: मृदमदनारे
4: मृदमदनारे
1: हर
4: शिव शंकर
1: गौरीशम
4: गौरीशम
1: वंदे गंगा
4: वंदे गंगा
1: धरमीशम
4: धरमीशम
1: शिवरुद्रम पशुपति
4: शिवरुद्रम पशुपतिम
1: मीशानम
4: ईशानम
1: इफ यू से पशुपति देन द म गोज विद द ईशानम सो इट बिकम्स मीशानम
5: Když říkáte pašupati, tak to m potom jde k tomu míšanam.
1: Or if you say pašupatim, then it's ishanam.
5: A nebo řeknete pašupatim, pak je to ishanam.
1: Pashupati Mishanam Kalaye
4: Kalaye
1: Kashi Purinatham
4: Kashi